सुप्रभात श्रोते हो, एफ एम बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 17 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 7 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

अभिमान 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

FM 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत अरुण दाते यांच्या आवाजात मनोहर सांबरे यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 8 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. यानंतर ऐकवित आहोत संत गोरा कुंभार या चित्रपटातील गीतरचना. गीत ग. दि. माडगुळकर यांचं आहे, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं आहे.

श्रोते हो, या गीत रचनेनंतर ऐकवित आहोत निरंजन बोबडे यांच्या आवाजात चंद्रशेखर वराट पांडे यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे नंदू होनप यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात प्रेम आंधळे असते या चित्रपटातील गीत रचना ऐकवित आहोत. गीत ग दी माडगुळकर यांचं आहे आणि या गीत रचनेला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

श्रोते हो, या गीत रचनेनंतर ऐकवीत आहोत चिमणी पाखरं या चित्रपटातील गीत रचना. गीत ग दि माडगुळकर यांचं आहे आणि या गीत रचनेला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी. स्वर आशा भोसले यांचा आहे.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात बाईसाहेब या चित्रपटातील गीतरचना ऐकवीत आहोत. गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिले आहे राम कदम यांनी.

0: आल बाबा कलियुग आल, कलियुग आल बाबा कलियुग आल।
1: साधना सरगम यांच्या आवाजात इलाही जामदार यांचं गीत ऐकवित आहोत। संगीत हर्षित अभिराम यांचं आहे।

0: श्रोते हो, या गीत रचनेबरोबरच गीत गंगा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होतात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 8 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 8 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 9 वाजता चित्रलोक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
5: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
4: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर .gov.in वर.

अभिमान 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाट्यरंग. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत बालगंधर्व यांच्या आवाजात मेनका या नाटकातील नाट्यपद रचना. नाट्यगीत कृप्र खाडीलकर यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग. या नाट्यगीत रचनेनंतर ऐकवित आहोत जयवंत कुळकर्णी आणि रामदास कामत यांच्या आवाजात विद्याधर गोखले यांचं नाट्यगीत. या नाट्यगीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि नाटकाचं नाव आहे शाब्बास बिरबल शाब्बास.

संन्यस्त खड्ग या नाटकातील नाट्यगीत रचना ऐकवित आहोत. नाट्यगीत रचना स्वातंत्र्यवीर व्ही दास सावरकर यांची आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिले आहे वझे बुवा यांनी. स्वर मास्टर दीनानाथ यांचा आहे.

रामदास कामत यांच्या आवाजात ययाती आणि देवयानी या नाटकातील नाट्यगीत रचना ऐकवित आहोत. नाट्यगीत कुसुमाग्रज यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांनी.

श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग. या नाट्यगीत रचनेनंतर ऐकवित आहोत बालगंधर्व यांच्या आवाजात आशा निराशा या नाटकातील नाट्यगीत रचना. नाट्यगीत य ना टिपणीस यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी.

श्रोते हो, या नाट्यगीत रचनेनंतर ऐकवीत आहोत पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात देव दिनाघरी धावला या नाटकातील नाट्यगीत रचना. नाट्यगीत बाळ कोल्हटकर यांचं आहे आणि या नाट्यगीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: श्रोते हो, या नाट्यगीत रचनेबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. आपण हा कार्यक्रम ऐकत होता आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 10:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसे

0: दिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते हो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात जितेंद्र घोडके सराफ पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 14.6 MHz वर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. सुबह के 10:30 हो चुके हैं. आइए सुनते हैं कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रम की शुरुआत करते हैं शान का गाया राजेश जौहरी का लिखा गीत, संगीत बिद्दू का है.

0: एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक

प्राधान्यक्रम या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलंय. आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार, इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी विक्रीवर काटेकोर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत हे निर्देश दिले. त्यासोबतच सीमा भागात गेल्या 5 वर्षात जमिनींच्या नोंदी तपासण्याचे निर्देशही शहा यांनी या बैठकीत दिले आहेत. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर मागे 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून 913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे. 2026 पुनर्परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचं काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून जाहीर केलं जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळून लावले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे

0: परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका फुटल्याच्या किंवा त्या अगोदरच उपलब्ध झाल्याचं काही समाज माध्यमं आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरून जाहीर केले जात असलेले दावे एनटीएनं म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं फेटाळून लावले आहेत. अशा बातम्या पसरवणं हे संघटितपणे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचं कृत्य असून परीक्षेविषयी वाटत असलेल्या चिंतेमुळे विद्यार्थी आणि पालक त्याला बळी पडत असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलंय. देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात न्यू चंडीगढ इथं आज दुसऱ्या दिवशी भारत आपल्या पहिल्या डावात 3-368 धावांवरून खेळाला सुरुवात करेल. के एल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकांमुळे भारताची स्थिती भक्कम आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करत तिसऱ्यांदा हा चषक जिंकलाय. दरम्यान मुलींच्या संघानं दक्षिण कोरियाला हरवून कांस्यपदक पटकावलं. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.
1: आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं, इस समय सुबह के 11 बज चुके हैं. आइए सुनते हैं कार्यक्रम मधुमालती. कार्यक्रम की शुरुआत करते हैं लता मंगेशकर का गाया नीदा फाजली का लिखा गीत. संगीत उषा खन्ना का है. फिल्म का नाम है स्वीकार किया मैंने.

0: FM 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी 11:57 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल. उन्हाळ्याचा वाढता कडाका आणि पाण्याचा वापर यामुळे अकोला जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार काटेपूर्ण आणि वान या दोन प्रमुख मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय. दरम्यान सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीसाठी पोषक ठरणार नाही. शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करू नये असं आवाहन हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलंय. किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच 40 अंशांच्या वर राहण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अकोल्यात राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका केली. नागपूर जिल्ह्यातील 222 गावांमध्ये 3,240 महिला बचत गटांच्या माध्यमातून 37,850 महिलांना संघटित करण्यात आल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सूक्ष्म पतपुरवठा संमेलनातून पुढे आली आहे. 1,659 बचत गट वर्ष 2026-27 नव्याने कर्ज घेण्यासाठी पात्र ठरल्याची माहिती महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांनी दिली. मॉरिशस इथं आयोजित 7व्या अक्षर विश्व मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद नांदेडचे ज्येष्ठ कवी देविदास फुलारी भूषवणार आहेत. मॉरिशस इथं येत्या 23-29 जून दरम्यान हे संमेलन

0: आयोजित करण्यात आलंय. खासदार क्रीडा महोत्सव 2026 चा समारोप आज सायंकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात होणार असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेषत्वानं उपस्थित राहतील. 18 क्रीडा प्रकारात 23,800 खेळाडू या उपक्रमात सहभागी झाले. विजेत्यांना 57 लाख रुपयांची बक्षिसं आणि 571 चषक प्रदान करण्यात येणार आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.
1: FM 94.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं, थोड़ी देर में ठीक 12 बजे सुनिए हिंदी में समाचार, जिसे हम दिल्ली केंद्र से अनुप्रसारित करेंगे.

0: आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी तरी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालतो.
1: इथेनॉल वापराचा अधिकाधिक फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल असंही ते म्हणाले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रभर ड्रग विरोधात मोहीम चालवण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे, मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मध्य प्रदेशातील ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था संसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर मानसिक आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून ग्रामपंचायत बचत गट युवक गट यांचा सहभाग वाढवला जाणार आहे. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं, मनुष्यबळ प्रशिक्षण, मातृ मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवणं तसंच सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या रुग्णांना मानसोपचार आणि समुपदेशन सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. याआधी नागपूर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उडान प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातही हा कार्यक्रम विस्तारित करण्यात येत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित आठवडाभराच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी खासदार महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल, त्यात 1 लाखावर खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील अशी घोषणा यावेळी गडकरी यांनी केली. शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचंही ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोदच्या राजुरा शिवारात 26 एप्रिलला सापडलेल्या अर्धवट जळालेल्या शीर नसलेल्या मृतदेहाची ओळख मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर अशी पटवून पोलिसांनी तिचे वडील बापूराव आणि भाऊ अजय यांना अटक केली होती. मात्र डीएनए चाचणी होण्याआधीच केवळ तोंडी कबुलीच्या आधारे झालेल्या अटकेनंतर मृत घोषित केलेली शिवानी स्वतः नाशिकमधून जिवंत परतली आणि पोलिसांसमोर हजर झाली. पोलिसांच्या या निष्काळजी तपासानंतर आज बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह एका पोलीस उपनिरीक्षक आणि 3 अंमलदार अशा एकूण

सहा जणांना निलंबित केलं आहे. राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 1 मार्च ते 5 जून या कालावधीत उष्माघाताचे 292 रुग्ण नोंदवण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभरात उष्माघाताचे 2 नवीन रुग्ण आढळले असून मृत्यूची कोणतीही नवीन घटना समोर आलेली नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या 19 घटनांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 6 मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचे अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांची तपासणी सुरू आहे. हवामान. येत्या काही तासात अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर इथं विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सॅफ महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 विजेतेपद मिळवल्याबद्दल भारतीय महिला फुटबॉल संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केलं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. या यशामुळे आगामी काळात अधिकाधिक युवा फुटबॉल खेळाकडे आकर्षित होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपूरच्या खाद्य संस्कृतीची खास ओळख असलेल्या तर्री पोह्यांना जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं शेफ विष्णू मनोहर यांनी आज जागतिक पोहे दिनानिमित्त तब्बल 3000 किलो तर्री पोहे तयार करून वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये विश्वविक्रम प्रस्थापित केला. वर्ल्ड रेकॉर्ड कोऑर्डिनेटर रेणू जामदार यांच्यातर्फे तो सुपूर्त करण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी 2 संस्थांसोबत सामंजस्य करार. आणि आगामी खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन विदर्भ स्तरावर केलं जाईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. सायंकाळचे 6:15 झाली आहेत. श्रोता सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विदा सावरकरांची शब्दरचना, स्वरसाज मधुकर गोळवलकर यांचा.

ती कधीच माघारी, तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी, तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळा

हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी, पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला, शिवाजी लागे अजमावयास शत्रूला। शाहिस्ताच्या घरात शुभारात्री शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले। केला शिवबाने गाणी मी काव्याने हल्ला, शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्लाह। केला

0: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतास सजलेली विदा सावरकरांची गीतरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. शोध आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात घेतोय एक अल्पसा विराम.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
0: FM 100.6 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसारा. कार्यक्रमात आता ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची गीतरचना, स्वरसाज दशरथ पुजारी यांचा.

सुमन कल्याणपूरी यांच्या स्वरात एक गाव बारा भानगडी या चित्रपटातील शांता शेळके यांची शब्दरचना ऐकवित आहोत. स्वरसाज राम कदम यांचा.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या युगलस्वरात आराम हराम आहे या चित्रपटातील जगदीश खेबुडकरांची गीत रचना पण ऐकलीत. संगीत होतं सुधीर फडके यांचं.

जगदीश केबुडकरांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते राम कदम. FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांसार. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात डाळिंबी चित्रपटातील माधा देवकाते यांचं गीत, संगीत बाळपसुले यांचं.

शोधो सांजारा कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकत होतात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात मुंबईचा जावई या चित्रपटातील गदी माडगूळकरांची गीतरचना. संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच सांजारा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला.

0: नभातून भूमीकडे बरसणारा पाऊस नभाकडे परत जाताना बाष्पीकृत होतो पुन्हा पाऊस म्हणून बरसण्यासाठी. पुनर्प्रक्रियेचं पुनर्वापराचं हे व्यवस्थापन शिकूया निसर्गाकडून आणि जलसाक्षरतेचं अर्थशास्त्र शिकूया आकाशवाणीकडून.
1: धारेच्या पाण्यात पाण्याच्या थिंबात थिंबाच्या मनात प्रेम.
0: आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करा. भाजी धुवायला वापरलेलं पाणी टाकून देण्याऐवजी झाडांना घाला. दात घासताना नळ बंद करा. गाड्या धुण्यासाठी नळाऐवजी ओल्या कपड्याचा वापर करा. सगळं काही एका थेंबात सामावलंय, तो थेंब न थेंब साठवूया आणि नव जलयुग घडवूया.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

0: FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. 6:58 झाली आहेत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पावसाळ्यापूर्वी जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीनं कामठी तालुक्यातील गुमथळा इथं सुरू असलेल्या महसुली नाल्याच्या खोलीकरणाच्या कामाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळ्यात नाल्यातील पाणी शेजारील शेतजमिनीत शिरून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची समस्या स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार मांडली होती. या समस्येची गांभीर्यानं दखल घेत प्रशासनामार्फत महसुली नाल्याचं खोलीकरण करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वांद या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत आहे. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. आज जागतिक अन्न सुरक्षा दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पप्परफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.
0: FM 106.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. शाम के 7 बज चुके श्रोताओं, कुछ ही पलों में मुंबई केंद्र से सुनवा रहे प्रोग्राम विशेष जयमाला सैनिकों की शौर्य गाथा.

0: श्रोता, इस गीत के साथ ही पूरा हुआ प्रोग्राम चित्रलोक गाने नए जमाने के। ये प्रोग्राम आप सुन रहे थे हमारे मुंबई केंद्र से FM 100.6 MHz और आकाशवाणी नागपुर से विविध भारती केंद्र है। 8:42 झाले। श्रोता प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर जिल्ह्यात मागील 2.5 वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम 2008 सुधारणा सुचवणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे। या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचवण्यात आल्या आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या नेतृत्वाखालील अभ्यास गटानं या मसुद्याचं सादरीकरण केलं। विधान परिषदेचे यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी शिंदे यांनी केला। जुनी कामठी परिसरात सुरू असलेल्या बोअरवेल ड्रिलिंगच्या कामादरम्यान कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या रॉ वॉटर रायझिंग मेन पाईपलाईनचं मोठं नुकसान झालं आहे। या घटनेमुळे नागपूरच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला असून शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे। कन्हान जलशुद्धीकरण केंद्र हे नागपूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे। एसटी महामंडळ ही सर्वसामान्यांची वाहिनी आहे। ग्रामीण आणि आदिवासी भागातील शेवटच्या घटकांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचं काम आगामी काळात केलं जाईल। तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करत वर्ष 2035 एसटी महामंडळातील सर्वच्या सर्व गाड्या इलेक्ट्रिक स्वरूपातील असतील असा ठाम निर्धार असल्याचं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। बुलडाणा जिल्ह्यातील नवीन मेहकर बस आगाराच्या लोकार्पण

0: प्रसंगी ते आज बोलत होते. हवामान. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.
1: FM एंड सौदर्शन लक्ष्मी गार्ड्स पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. कुछ ही पलों में यानी ठीक 8:45 पर दिल्ली केंद्र से सुनेंगे हिंदी में समाचार. समाचारों के लिए कृपया प्रतीक्षा कीजिए.

FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतो आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 43.8 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1.4 अंशांनी अधिक होतं, तर किमान तापमान 29.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरीपेक्षा 1.1 अंशांनी अधिक होतं. येत्या 24 तासात नागपूर आणि आसपासच्या क्षेत्रात आकाश अंशतः ढगाळले राहून कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:05 झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या 5:55. शुभरात्री. जय हिंद.